मां जीअं क्रिकेट आहे, फिर फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, त इअं सभु जो खेॾी करे बि इहे असंतुष्टि जे असां महसूसु करे सघंदा आहिनि, त असां ज़रूरु जे असां आपणे बच्चे रहता ऐं इअं चीजां जी कोशिश करणु चाहींदे हा, ताकि इहे सुरक्षित ते ख़ुशि जे हिन से महसूसु करनि। त इहे थी हिंदी अजारी ॻाल्हि बात, चलंदे चलंदे सुणंदे आहे इहे आख़िरी लोकगीत करण कुमार जी री भाख मां।